0: Siknat ge lahan ti dahar, noa gayan pe anjom ket tawona, noa reko silik lena, Rosomuni, Sraboni Hasta, Rosomuni Enggat, Nibha Tudu, Rosomuni Apat, Gurai, Ragdu Murmu, Mono, Pobon Hemrom, Losso, Rabon Baske, Chandrai Erat, Sumimuni Mandi, ar Chandrai re doi silik lena, Hopna Baske. Olakadai, Tarachand Murmu, Sapravredo, Purimol Hembrom. Tehinya, Santari Akrado, Nondege Mujadina.
1: Santari Krasesela Agas Bani Baripoda, Sunanteko Sugama Sangita. Kontadi Chandi, Pritinanda Rautara ebang Badal Kumar Acharya. मीनाक्षी देवी रचना बरसा जेबे ता भिजापण तरे धरणी को जाए छुई मन सरसी फुटी जाए केते कामनार नीलकई दत्तकंठ शिल्पी प्रीतिनंद राउतराय एवं बादल कुमार आचार्य